0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

नमस्कार आरजे अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आहे 3 ऑक्टोबर. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिनविशेष काय. आरजे अदनान सोबत दिनविशेष. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली होती. यानंतर 1778 मध्ये ब्रिटिश दर्यावधी कॅप्टन जेम्स कुक अलास्का येथे पोहोचले. 1932 मध्ये इराकला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले. 1935 मध्ये जनरल डी बोनोच्या नेतृत्वाखाली इटलीने इथोपिया पाताक्रांत केले. यासोबतच आज जन्मदिवस आहे. 1903 जन्मलेले हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा. 1907 जन्म झाला होता निबंध लघुकथा कादंबरी कविता या साहित्य प्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव मोहनेरकर यांचा. 1919 जन्म झाला होता नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचा. तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 3 ऑक्टोबरचं दिनविशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा.

नमस्कार, गुड मॉर्निंग. तुम्ही ऐकताय MGM 90.8 FM. यावेळेस ना तर आपण आरोग्याबद्दल आणि सरकारी योजना ज्या आहेत ना आरोग्या संदर्भात त्याबद्दल जाणून घेत असतो, कारण की याचा फायदा तुम्हा सर्वांना व्हावा. तर आज आपण जाणून घेऊयात जननी सुरक्षा योजनेबद्दल, ज्याचा उद्देश आहे माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे, महिलांचे शासकीय आरोग्य केंद्रात होणाऱ्या बाळंतपणाचे प्रमाण वाढवणे. लाभार्थी कोण आहेत? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला. या लाभाचे स्वरूप आहे यात बाळंतपण घरी झाल्यास 500 रुपये, बाळंतपण शासकीय किंवा शासन मानांकित आरोग्य केंद्र झाल्यास शहरी भागात 600 रुपये तर ग्रामीण भागात 700 रुपये तुम्हाला मिळतात, आणि सीजर झाल्यास 1500 रुपये तुम्हाला मिळू शकतात. सदर योजनेचा लाभ बाळंत महिलेच्या बँक खात्यावर DBT द्वारे देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, ती म्हणजे MCP कार्ड आणि RCH नंबर. यानंतर बाळंत महिलेचे बँक पासबुक. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधू शकता. जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा किंवा 104104 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर ही योजना आहे जननी सुरक्षा योजना, माता व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी. तर याचा लाभ कोण घेऊ शकता पुन्हा एकदा ऐका. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला यांनी याचा लाभ घ्या. सुरक्षित रहा, सेफ रहा आणि ऐकत रहा.

0: हेल्दी लाइफ जीने तो कुछ टिप्स भी आपको फॉलो करना जरूरी है। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, RJ अदनान आपके साथ है और हेल्थ टिप्स में आज हम विटामिन की बात करेंगे। अपने साथ है एसोसिएट प्रोफेसर डॉक्टर मंजुषा हिवरे मैम, बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट MGM मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल। आज अपन विटामिन बद्दल बोलणार आहोत। टिप्स मीन बाय विटामिन,
1: विटामिन म्हणजे आपल्या शरीराला अत्यंत कमी प्रमाणात आणि आवश्यक असणारे जे घटक असतात किंवा पोषक असतात त्यांना आपण विटामिन्स म्हणतो। शरीराची वाढ, रोगप्रतिकारक शक्ती किंवा पेशींची वाढ, हे सगळं जे आहे ते विटामिन्सच्या थ्रू घडत असतं। म्हणून आपल्याला विटामिन्सची अत्यंत गरज असते, पण एकदम कमी प्रमाणात।
0: ओके, सर्व विटामिन्स सारखेच असतात का?
1: सगळे विटामिन्स सारखे नसतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात। जसं विटामिन्समध्ये दोन गट असतात, पहिला म्हणजे फॅट सोल्युबल ज्याला आपण म्हणतो, ते असतात ADE आणि K, जे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतात आणि ते आपल्या बॉडीमध्ये त्यांचा साठा असतो आणि ते आपल्या चरबीतून विरघळतात। आणि दुसरा प्रकार जो असतो तो असतो वॉटर सोल्युबल। तर वॉटर सोल्युबल मधले प्रकार असतात B ग्रुप आणि C, हे आपल्या बॉडीमध्ये जमा नाही राहत, हे आपल्या शरीरातून फार काळ ते जमा नसतात आणि ते आपल्या शरीरातून निघून जातात। असे हे दोन प्रकारचे घटक असतात विटामिन्सचे।
0: आणि मॅम फॉलिक ऍसिड म्हणजे काय?
1: आता फॉलिक ऍसिड हा जो विटामिन आहे त्याला आपण बायोकेमिस्ट्री मध्ये विटामिन B9 असं म्हणतो। वॉटर सोल्युबल विटामिन या कॅटेगरीमध्ये येतो, म्हणजे तो आपल्या शरीरात जमा नाही राहत। तर हा कृत्रिम प्रकारे नैसर्गिक अन्नातून आपल्याला मिळत असतो आणि तो वॉटर सोल्युबल असल्यामुळे, खूप कमी प्रमाणात लागल्यामुळे तो आपल्या बॉडीत जमा नाही राहत, म्हणून तो खूप महत्वाचा घटक असतो आणि खूप साऱ्या गोष्टींसाठी तो उपयोगी असतो।
0: तो हेल्थ टिप्स मे ऐसी और भी ढेर सारी बातें जानेंगे अपने इस शो में। तब तक अपना ख्याल रखिए एंड स्टे ट्यून्ड।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

सो बात कुछ ऐसी है कि यार आप सभी ने तो एक न्यूज देखी होगी कि समुद्रात बुडून तर 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. ते सहलीसाठी गेले होते आणि त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि तिथे त्यांचा बुडून मृत्यू झालाय. सो ऐसी घटनाएं बहुत होती है. क्या होता है ना, देखो एक जवानी का जोश होता है, एक

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीय पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
1: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर। और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको एन फाइव, छत्रपति संभाजीनगर। डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी। डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UETs क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट। वेळ सकाळी 10-3, संध्याकाळी 6-7 आणि शनिवारी सकाळी 10-3। पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट नंबर 9422653331।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीय, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

मी पहिली सिगरेट प्यायली, दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम। चहायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस

0: माझ्या नादी लागू नको सिंधू.
1: अहो आता कसला नाद, पारखोळी झाली मी.
0: करणार कायस या खोळाचं,
2: पळवून नाही तुम्हाला.
0: आणि पळवून देऊन काय करणार,

आणि भरपूर चांगलं म्युझिक. तर तुम्ही कुठे आहात, काय करताय हे कळवा, कारण की शनिवारची संध्याकाळ एकट्याने घालवायची नसते. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू झालाय आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

ROP's Screening, UET's Clinic, Retinal Detachment Surgery, Ocular Trauma and Complicated Cataract Management. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वतंत्र सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपण टेक्नॉलॉजीचा वापर इतका सहज करतो ना की एखादी गोष्ट बंद पडली की तिची खरी किंमत कळते. आता वायफाय बंद पडलं तर पहिला प्रश्न काय येतो? नेट गेलं का? माझंच गेलं का? आणि तिसरा प्रश्न, राऊटर बंद करून सुरू करू का? मित्रांनो, आज आहे नॅशनल टिकीज डे, म्हणजे टेक्नॉलॉजीच्या मागे काम करणाऱ्या लोकांकडे थोडं लक्ष देण्याचा दिवस. आपण ॲप उघडतो, पेमेंट करतो, व्हिडिओ पाहतो आणि काही सेकंदात माहिती शोधतो. पण या सगळ्या मागे किती लोकांचं काम असतं याचा आपण फारसा विचार करत नाही. आणि टेकी मित्र असण्याचा एक वेगळा फायदा असतो. तुमचं कम्प्युटर चालत नसेल तर तो टेकी मित्र, तुमचं प्रिंटर चालत नसेल तर तो मित्र, वायफाय प्रॉब्लेम असेल तर तो मित्र, आणि कधी कधी तर घरात रिमोट सापडत नसेल तरी अरे तो टेकी आहे ना, मग बघ ना जरा. तर मित्रांनो, आज सगळ्या टेकीजना सॅल्यूट आणि त्यांच्या पेशन्सला तर डबल सॅल्यूट. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजे रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, काही लोकांमध्ये एक खास क्वालिटी असते, ते कोणत्याही सिच्युएशन मध्ये एंटरटेनमेंट शोधतात. जसं की मित्रांचा ग्रुप बसला की एक जण जोक सांगणारच, कुणाचा जुना फोटो सापडला की त्यावर चर्चा होणारच, आणि कुणी म्हणालं की माझ्याकडे एक सिक्रेट आहे तर बस 5 मिनिटात सिक्रेट पूर्ण ग्रुपला माहीत झालेलं असतं. आणि काही नग तर असे असतात की ज्यांना सिक्रेट कळलं की तासाभरात सिक्रेट अर्ध्या गावाला माहीत होऊन जातं. मित्रांनो, आपल्या रोजच्या आयुष्यात असे छोटे मोमेंट्स असतात ना जे त्यावेळी विशेष वाटत नाही, पण नंतर आठवलं की हसू येतं. म्हणूनच आज जरा अशा छोट्या छोट्या मजेशीर गोष्टींच्या मूडमध्ये राहूया, कारण की मोठं एंटरटेनमेंट शोधायला नेहमी थिएटर किंवा कॉन्सर्ट लागत नाही, कधी कधी आपल्या मित्रांचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा खूप असतो. मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपल्या शहरात फिरताना काही ठिकाणं आपण रोज पाहतो पण त्यांची गोष्ट आपल्याला माहीतच नसते. जसे की सिल्क मिल कॉलनी मध्ये महात्मा गांधी सर्वोदय भवन आहे. गांधीजींच्या विचाराशी संबंधित साहित्य, उपक्रम आणि चरखा प्रशिक्षण अशा गोष्टी इथे पाहायला मिळतात. आता चरखा म्हटलं की लगेच जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं ना, पण अशा ठिकाणचं एक वेगळंच महत्व आहे. जुन्या गोष्टी फक्त जपून ठेवायच्या नाही तर त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायच्या सुद्धा असतात. आपल्या शहराची खासियत अशीच आहे, एका बाजूला मॉडर्न सिटी, नवीन लाईफस्टाईल आणि दुसऱ्या बाजूला आपला इतिहास, संस्कृती आणि जुन्या आठवणी. म्हणूनच कधी शहरातून फिरताना एखादी जुनी जागा दिसली ना तर एक मिनिट थांबा, कदाचित त्या जागेकडे पाहण्याची तुमची नजर बदलून जाईल. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला दिल से रे, दिल से रे। गोंधळ। मित्रांनो, नाव ऐकलं की आपल्याला आधी काय आठवतं? ढोल, ताशे, गाणी, देवीचा जागर आणि रात्री रंगणारा पारंपरिक गोंधळ। पण आता याच गोंधळ नावाचा मराठी चित्रपट थेट ऑस्करच्या रस्त्यावर पोहोचलाय। संतोष दिवाकर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा सायकोलॉजिकल थ्रिलर 99th अकॅडमी अवॉर्ड साठी भारताची ऑफिशियल एंट्री म्हणून निवडला गेलाय। मित्रांनो, तब्बल 33 चित्रपटांमधून गोंधळची निवड झाली आहे। आणि मजा म्हणजे या सिनेमाची गोष्ट महाराष्ट्राच्या पारंपरिक गोंधळ या विधीभोवती फिरते। म्हणजे आपली माती, आपली परंपरा आणि त्यात एक सायकोलॉजिकल थ्रिलर। आता एक गोष्ट लक्षात घ्या, ऑफिशियल एंट्री म्हणजे ऑस्कर मिळालं असं नाही, हा अजून पुढचा प्रवास आहे। चित्रपट अकॅडमीच्या इंटरनॅशनल फीचर फिल्म सिलेक्शन प्रोसेस मध्ये जाणार, मग पुढे शॉर्टलिस्ट आणि नॉमिनेशनचे टप्पे आहेत। पण तरी सुद्धा एक मराठी चित्रपट भारताचं प्रतिनिधित्व करतोय आणि ऑस्करच्या शर्यतीमध्ये उतरलाय ही काही छोटी गोष्ट नाही। आणि येत्या 9 ऑक्टोबर पासून मुंबई, पुण्यासोबतच अजून काही शहरांमध्ये या मूवीजचे स्पेशल प्रिव्ह्यूज होणार आहेत। सो बेस्ट ऑफ लक टीम गोंधळ। मी आहे आरजे भूषण, शो सुरू आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम। साथ है तो बात है।

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. कधी कधी ना एखादं गाणं आपल्या डोक्यात अडकतं, आपण ते बंद करायचा किती जरी प्रयत्न केला तरी ते पुन्हा पुन्हा डोक्यात सुरू असतं. याला इयर वॉर्म असं म्हटलं जातं. म्हणजे कानात खरंच एखादा वॉर्म वगैरे गेलेला नसतो, फक्त एखादी टाईम किंवा गाण्याचा छोटासा भाग आपल्या डोक्यात रिपीट होत असतो. आणि सगळ्यात मजेशीर भाग काय तर आपण ते गाणं विसरायचा प्रयत्न करतो पण मग ते अजूनच आठवतं. जसं की माझ्या डोक्यात सध्या मैं तोता गाणं फिरतंय. आता मी हे सांगितल्यावर तुमच्या डोक्यात एखादं गाणं जर सुरू झालं असेल तर भाई ती माझी जबाबदारी नाही. पण खरं सांगा, आता तुमच्या डोक्यात कोणतं गाणं फिरतंय मला डीएम करून सांगा माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती, जो आहे rj_bhushan.pawar. मी आहे आर जे भूषण. ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, एक छोटीशी टेक टिप. समजा तुम्ही कुठेतरी बाहेर गावी गेलात आणि अचानक मोबाईल नेटवर्क गायब झालं. आता गुगल मॅप्स उघडलं आणि इंटरनेट नाही. मग इथे एक काम आधीच करून ठेवता येतो. गुगल मॅप्स मध्ये ज्या भागात जायचंय तो ऑफलाईन मॅप म्हणून डाउनलोड करून ठेवता येतो. म्हणजे नंतर इंटरनेट कनेक्शन नसलं तरी त्या डाउनलोडेड भागाचा मॅप आणि बेसिक नेव्हिगेशन वापरता येतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईव्ह ट्रॅफिक आणि काही रिअल टाईम फीचर्स ऑफलाईन मध्ये मिळणार नाही. म्हणून प्रवासाच्या आधी 2 मिनिटं काढा, मॅप डाउनलोड करा आणि मग नेटवर्कने सुट्टी घेतली तरी आपली सुट्टी खराब होणार नाही. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

तिघ्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायली. तिघ्या आपला पहिला फ्रेंड. आणि त्याचबरोबर मला कळलेलं तिघ्याचं पहिलं प्रेम. चहायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: माझ्या नादी लागू नको सिंधू.
1: अहो आता कसला नाद, पारखोळी झाली मी.
0: करणार काय या खुळाच,
1: पळवून नाही तुम्हाला.
0: आणि पळवून देऊन काय करणार,

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.